0: ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಕಾಸ್ಟ್ ಉಣ್ಣ ಕ್ರೂ ಅಬ್ಬಲಾಯರು ಮೀ ಇಂಡಿಯಾಗೆ ಹುನರ್ವೆರಿ ಬತಲ ಸಾಯಿ ಪಲ್ಲವಿ ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಯ ತಾರಫಿ ಫಿಲ್ಮ್ ಏನಾ ಮೀರಾ ರಂಗನಾಥನ್ಗೆ ರೋಲ್ಗ ದಕ್ಕುವಾದಿ ಹುನರ್ವೆರಿ ಅಸರುಗ ದೇಟ್ಟಿನಕಿ ಮುಳಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದಿರು ಏನಯಕು ಫೆನ್ನನಿ ಜುನೇದ್ ಖಾನ್ ಏನ ಕುಳೆಫವಣಿ ಒಫೀಸ್ ಮಾ ಹೌಲಗ ಎವ್ವೆಸ್ ಮೀಹೆಗೆ ಸಮಾಲ್ ಕಣ್ಣುಲಿಬೇ ನಂವೆಸ್ ಎಹಾಮೆ ಹಿತ್ತಿರಿ ಐಟಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮೊಜಫೆ ಕಮವ್ವಾ ದಿನೇಶ್ ಟೀನೋಗೆ ರೋಲು ಮಿಗೆತುರು ಎಮೀಹುಗೆ ಮುಸ್ಸೆಂದಿ ಅದೇ ಮಕರುವೆರಿ ಬೊಸ್ ನಕುಲ್ ಬಾಸಿನ್ಗೆ ರೋಲು ಕುಣಾಲ್ ಕಪೂರ್ ಫೆಣಗಿಂದೆ
1: एक ही झूठ बोला है मैंने मैं नकुल हूं वरना मैं झूठ नहीं बोलता
2: ऐसा नहीं हो सकता है मैं क्यों एक शादीशुदा आदमी के साथ आई एम नॉट अ होम ब्रेकर प्लीज कह दो कि तुम झूठ बोल रहे हो
1: झूठ नकुल ने तुमसे कहा कि वो अपनी बीवी के साथ खुश नहीं है कि वो डिवोर्स ले रहा है उसका ऐसा कोई इरादा नहीं था था भी तो अब वो अपनी बीवी को नहीं छोड़ेगा क्योंकि वो प्रेग्नेंट है ये बात भी उसने तुमसे छुपाई जो तुम्हें कल इसी ट्रिप पे पता चली रितु नकुल को सरप्राइज करने अचानक आ गई और
2: ये दो एक्स्ट्रा दिन में नकुल के साथ रुकने वाली थी
1: पर उसे रितु को लेकर जाना पड़ा और तुम अकेली रह गई तो तुम्हारी चिंता में मैं भी रुक गया
2: ये सब नकुल मुझे बेवकूफ बना रहा था और मैं
1: कल इसी बात को लेकर दिल टूटा था तुम्हारा आज फिर से टूटा है
0: फिल्म के डायरेक्शन के जिम्मा उफलाफनी सुनील पांडे आमिर खान प्रोडक्शन के दशम उफेदे में फिल्म के मैगन वाहक बिनायफवनी मैजिकल रियलिज्म नोता हकीकता गुलिफवा आदि खिलाफ कमे के मच्चा डीनो के एतंग हरे वंदे मीरा दे के लोबी वमुं ऐमी है नमस मीरांग एना के हिलमे विस्वनी कंप्यूटर इन हलाकुमुं एकं हल्लुकुरम बेनुवा वगुतु एकनी ಜಪಾನ ಕುರಿ ಒಫೀಸ್ ದ ತುರೆಗೆ ತೆರೆಗ ಮೀರ್ಯಾಂಗ್ ಏನಾಗೆ ಲೋಬ್ವೆರಿಯ ನಕುಲ್ಗೆ ಮಕರ್ವೆರಿಕಂ ಫಳಾರಾ ಏಕಂಗೆ ಹಿತಾಮ್ಯಾಗ ದಿಮಾವಿ ಎಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಎಗೆ ಸಬೊಂ ಟ್ರಾನ್ಸಿಯೆಂಟ್ ಗ್ಲೋಬಲ್ ಎಮ್ನೇಷಿಯಾ ಕಿಯ ಮದುನ್ನೂನಿ ನುಫೆನ್ನ ನಫ್ಸಾನಿ ಬೈಯೆ ಮೀರಾಯ ಮೆದುವೆರಿವೆ ಮೀಗೆ ಸಬೊಂ ಏನಾಗೆ ಕುರು ಮುದ್ದತುಗೆ ಹಂದಾಂತ ನೆತಿದೆ ಮಿವಗುತುಗೆ ಬೇನುಂ ಹಿಫಾ ಡೀನೋ ಏನಾಯ್ಕಿ ಮೀರಾಗೆ ಲೋಬ್ವೆರಿಯ ಕಮಬ್ಬುಣೆ ಏನ ಕಬೂಲು ಕುರುವ ಮೀ ಎಮ್ಮೆ ದುವಹೆಗ್ಗೆ ಲೋಯ್ಬೆನ್ ನಂವೆಸ್ ಎದುವಸ್ ನಿಮುಮು ಮೀರಾಗೆ ಹಂದಾನು ಏನಾ ಮುಳಿ ಫೊಹೆವಿಗೆನ್ ದಾನೆ ಕಂಗೆ ಗೇತಿ ಎಯ್ ಇಂತಿಹಾ ದರಜಾಗೆ ಹಿದ್ದತಿ ಕಮಕವೇ